0: मीहा एमए फुरतम बदलवा मंजर एको तुगे दखनी को मंजर
1: मी एम फुरतम के हॉस्पिटलों का स्कूल अकुन कने गे निकुन नानी निकुन नायर गाने निहा हुन्ना ने हिंकु जकवा के दका हुटा आजु निकुन नानी अने ता दोरुं खळकुला के हेदबेला हुन्ना दे निहा फातुं गोस गोवाला निहा हुन्ना ने अने येलो कुला के टी-शर्ट का
0: या रब्बी
1: ही वनी हे
0: खळकुले
1: एता नो अस्तु फुरतम दिमा ने दे मुनानी हिंगा रे दांगे बोत्ती वर बुडवा के दक्का ने किया पदानी ಈಗನೇ ಫಾರ್ಮುಲಾ ಕಣ್ಣೆಗೆ ಕುಳಿಯ ಕದ್ದಾನೆ ಗೊಸೆತಾನೆ ತನಗೆ ಬದಲು ಕೊಂಡು ಹೊಟ್ಟ ಯುಪಿ ಅನ್ನಾನೆ ದೆಕ್ಕೆವೆನಿ ಎಕ್ಕಲೆ ನಿಹಾಮೆಂಗೆ ಕಾಯವೆನಿ ಮಜಬೂರು ವಿವಾಹಕ ಅನಿಂಗೆ ಎವೆ ಸಸರ ನುಕುರಾಣೆ ಹಮ ಅಜುವಾ ವಾಹಕೆ ಕಿ ಶಿಹಾಮ ದೆಮಿ ಹುನ ಹಮ ಎಕ್ಕೊಂ ಉಳಿವೇನೆ ಆಹರ್ಮೆನ್ ದೆಮಿ ಹುನ್ ಹಮ ದೆಕೇನಿ ನಿಹಾ ಬುನಾನಿ ಅನಿ ಶಿಹಾಮ ದೆಕೇನಿ ಹಮ ಬೇಬೆ ಗೊತ್ತಗಾಯ ಶಿಹಾಮ ದೆಕೇನಿ ತಿಮನ ಕೊಕ್ಕೊ ಗೊತ್ತಗಾಯ ದೆನ್ ಹಜ್ಜಂ ಹೀವನಿ ಎಹೆಂ ಕನ್ನೆಗೆ ಕಿಯಾನಿ
0: ಹೀವನಿ ಎನ್ನು ಹಮ ಎಹೆಂ ಕಿಯಾನಿ ಹಮ ಸೀದಾ ದಕ್ಕ ವಾಹಕ ತಿಬುನಿ ಹಮ ಅರಂ ಮೊಳು ಇಂಗೆ ಇತ್ರ ಸುವಾತಕ ಲವೆ ಕಫ ಹೋ ಇಂಗೆ ಅನಿಕ ಸಜ್ಜಗೆ ಹೋಮೆಂಗೆ

0: ईशा सुवाले कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनानी कीने
2: नाने फुलफिलेबो
0: वरर रंगळु वेहेता फेन्निगु मे बुनम की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफु मडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेहे फे मुं गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्राम दिवेहे बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯಾ